0: This is Radio Sankhuasabha 95.5 MHz.
1: नमस्कार, साझा खबर देशभरिका सामुदायिक